0: Sakar Beats.
1: Sombar te shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात आय एम फ्री वर एन द सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. 9 वाजले आहेत श्रोतनो, एन नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. श्रोतनो, आज फ्रायडे आहे तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

हॅलो अगेन श्रोतनो, सुप्रभात. परत एकदा सकाळची वेळ आहे तेव्हा श्रोतनो या क्षणी निवांतपणे सकाळची ही स्ट्रेस दूर करूया. काही लोक या क्षणी कामाला जात आहेत तेव्हा ऑन द वे ट्युनिंग करा, सकाळची ही स्ट्रेस दूर करा. निवांतपणे ऐकूया पुढचं गाणं शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात, अगबाई अरेच्या या मूवीतून घेतलेलं गाणं.

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. वेळ बदलतो, ऋतू बदलतात, माणसं बदलतात, पण श्रोत्यांनो, मनात जपलेल्या सुंदर आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं. केटकी माटेगावकर आणि स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात, टेकन फ्रॉम द मूव्ही टाइमपास.

हॅलो गेन, श्रुतनू मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे. आणि श्रुतनू मराठी गाण्यांचा प्रवास म्हटलं, मराठी गाणी म्हटलं की लावणी अनिवार्य आहे. तसेच श्रुतनू लावणीचे अनेक प्रकार आहेत. तेव्हा या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक बैठकीची लावणी आर्या आंबेकर यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक श्रोतनो शिडी सोबत आपण आहात ऑन फ्री वर अँड सकाळबीच कार्यक्रमात. मी परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत करतो. श्रोतनो आशा करतो की तुम्ही आमच्या कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेत आहात, आमची साथ देणार आहात 10 पर्यंत. तेव्हा श्रोतनो शेवटपर्यंत ट्युनिंग करा, या क्षणी ऐकूया पुढचं गाणं शालमली खोलगडे यांच्या आवाजात, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो बघता बघता सातवा महिना सुरू झाली आहे. आज जुलाई महिन्याचा दुसरा शुक्रवार आहे. जुलाई महिना चालू आहे. सो लेट्स होप श्रोतनो की जुलाई महिना खूपच छान असणार आहे. तेव्हा या जुलाई महिन्याचा पूर्णपणे आस्वाद घ्या. हिवाळा चालू आहे, विंटर चालू आहे, गुलाबी थंडी चालू आहे. तेव्हा या गुलाबी थंडीत ऐकूया पुढचं गाणं, गुलाबी साडी, संजू राठोड यांच्या आवाजात. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, ट्यूनिंग करत राहा. या क्षणी ऐकूया पुढचं गाणं सोनाली सोनावणे आणि रोहित रावत यांच्या आवाजात.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. अशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.